Lotus FM. नमस्कार, तुम्ही ऐकताय लोटस एफ एम 87.7 to 106.8 रिवाज सोनीच्या शो मध्ये. आम्हाला अर्थात झुमा क्वाफिनी शो मधल्या या सगळ्या कलाकारांना, झी झोंके वरचे हे सगळे कलाकार आम्ही आलेलो आहोत ऑल द वे इंडिया मधून, महाराष्ट्रामधून, साऊथ आफ्रिकेमध्ये, डर्बन मध्ये तुम्हा सगळ्यांना भेटायला. कीप लिसनिंग टू लोटस एफ एम विथ रिवाज सोनी 87.7 to 106.8.